आज आहे दिवस आनंदाचा, गणराया गणपती बाप्पाचा, झालाय घरोघरी विराजमान माझ्या बाप्पा।